0: ईशा सुवाने कुरंत
1: कोब्बला
0: दिवेहि बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफ सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी किहिने
2: नाणे फुलफिल लेबो
0: वरर रंगळु वेहेता फेन्निगु मे बुनुम की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफो माडु कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेहि एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्राम ए दिवेहि बहुगे सुवालो अन्ना ಕೊಂಗರ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯನ್